अवर ना कोई। तू जुग जुग एको सदा सदा तू एको जी, तू ने चल करता सोई, तुद आपे पावै सोई वरतै जी, तू आपे कर है सो होई।